देखो सारे जो हाथों को लेके इन हाथों में तूने कहा था, आदत नहीं मुझको रोने की पर आंखों से आंसू फिसल जाते हैं, ना करना चाहूं पर बातों में अक्सर तेरे ही किस्से निकल आते हैं, दिल कहे मेरा उसे प्यार करना छोड़ दे, सेम टू सेम जैसे वो गई छोड़ के, चल ले कर मेरा जो भी तेरे को लाके सब कुछ मैनू मेरा मोड़ दे, मोड़ दे चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल चल

मन कोए पंच परवान पंच प्रधान पंचे पावे दरगे मान पंचे सोहे दर राजान पंचा का गुर एक त्यान जे को कह करै विचार करते कह करना नाही सुमार तौल धर्म दया का पूत संतोख थाप रखिया जिन सूत जे को बुझै होवै सच्यार तौलै उपर केता पार धरती होर प्रै होर तिस्ते पार तलै कमन जोर।